धा धागे धीना गीना तीना तकित धकित धागे धीना धागे तीन धागे धीने किन्त धागे धीने किन्त धागे किन्त धा धागे किन्त धा धागे किन्त धा धागे किन्त धा धागे किन्त धा धागे किन्त